0: ಕ್ಯಾಶ್ಬ್ಯಾಕ್ ಪಾವ್. ವಾಹ್, ದಿಲ್ ಬನ್ ಗಯಾ.
1: UPI पिन एंट्रिंग सिर्फ पैसे भेजने के लिए है.
2: RBI कहता है
1: जानकार बनिए, सतर्क रहिए.
3: आकाशवाणी जो जानपुर तो नबाना बायला इनाई दे.